मगनो यो कसाकी अमान नमो श्याम तवते यन हमो ओ विन मन लव ये पे हर हे यो हे यो हे यो